Bí FBS gurgar rídí sún déanún sa srotára gaire crom al hámi samé ma són yú halka fulka go second hour ma rába se mní ma tarsa gaire rí reigú sú Hitler sambandí baratatia jún kási tarsa ma áðinna níis bísi ma jan gaire rí reigú sam rísi gaire rí abo vani mó rani sú yú jasirí jautó jún tarsa ma aigú sána yú bari ma bín jan gaire húnei nísa Britain bísu yúdda ma kaitei अस्ट्रेलियाली नागरिक भए तापनि उनी बवेरियाली सेनामा भर्ना भएका थिए उनले 1916 मा बैटल अफ द सो मा भाग लिएका थिए तर त्यहाँ खुट्टामा चोट परेपछि उनी घाइते भए त्यस्तै 1918 मा मस्टर्ड ग्यासका कारण अस्थायी रूपमा अन्ध पनि भए पछि अस्पतालमा उपचार गरिरहेको बेला उनले जर्मनीकोले आत्मसमर्पण गरेको समाचार सुने युद्धमा वीरताका लागि उनले आयरन क्रस पदक पनि प्राप्त गरेका थिए रविश यो जानकारीहरू तपाईँको माझमा रद्दै गर्नेछ श्रोता अहिलेलाई आउनुहोस् लागौँ यो मिठो गीत सुन्ने क्रमतर्फ